करेगा, चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हमको मोहब्बत करेगा, दुनिया से नहीं डरेगा, चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हमको

सिपाही हाय हाय ये निगाहें हाय हाय हाय ये निगाहें कर दे शराब जिसे चाहे मत

हाय हाय ये निगाहें, हाय हाय हाय ये निगाहें, कर दे शराब जिसे चाहे मतो।